0: संत साजन पए सरसे
1: पूरे गुरते जानी
0: सते पनीत कहते पवित सतगुण
1: गुरिया भरपूरे
0: बिनवंत नानक गुर चरण लागे
1: वाचे अनाद दूरे श्लोक
0: पवन।